ॾाढा भला थी वेंदा. सो ही प्रोडक्ट इस्तेमाल कयो जी, सुण सुण सफ़र सुण थी वञो. ऐं उन खां अलावा असांजी पोस्ट खे लाइक ऐं शेयर कयो जिन अञा ताईं कोन कयो आहे. अनवर भाउ, बिल्कुलु हाणे मोकिलाणी जो वक़्तु सफ़ा क़रीब अची चुको आहे. ओ, हिते साम्हूं अचे बीठो आहे. सो हाणे बिल्कुलु तव्हां खां इजाज़त वठंदासीं. वरी इनशाला तव्हां सां मुलाक़ात मुंहिंजी सुभाणे वारे प्रोग्राम में थियण वारी आहे. 1 बजे खां 2 बजे ताईं तव्हांजो असांजो साथ हूंदो. जॉइन कंदा, ॿुधण न विसारींदा. ऐं किथे का ग़लती थी हुजे त मां माज़रत कयां भई. सही आहे. सो मोकिलाणी नाहे बाबू सिन सलामत सां सलामत. अला हाफ़िज़. बाय बाय. लव यू ऑल.